पवित्र करून जेव्हा तो तुपायत ते मी कसंत आया एना जनता दिवस की कृपा आया एक नाम तुम्हें लेकर पुत्र आया जो कृपा से जाने

ना सवन कलास मृत स्वामी शोक मनोहर सारे कहना मन मेरे सदार हो नाले साचे साहिबा क्या ही कर तेरा करता तेरा सब किस है ते सुपावे सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे नाम जिनकै मन वसे वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही कर तेरा साचा नाम मेरा अंधारो सच नाम अंधार मेरा जन भुखा सब गवाइया कर शांत सुख मनवाई।

तद डिठे सचे पातशाह मल जन्म जन्म दी कटी सजन सचा पातशाह सिरसा देसा हो